नमस्तस्तरम मे नमस्तं जलाश्रय नमस्तं निराश्रय नमस्तं जाते नमस्तं पाते नमस्तं मजबे नमस्तस्तरबे देशं देशे नमस्तं पेशे नमस्तं नितामे नमस्तं निर्वामे नमो सर्वकाले नमो सर्वदयाले नमो सर्वरूपे नमो सर्वभूपे नमो सर्वखापे नमो सर्वथापे नमो सर्वकाले नमो सर्वपाले नमस्तस्तदेवाय नमस्तं अभेवाय नमस्तं जनमे नमस्तं शुभमे नमो सर्वगौणे नमो सर्वपावणे

तारे उलट जोन ना आवे। आप पारस परम ध्यानी साच साचे पावे। आनंद अनदिन हरख साचा